कार करया खाट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भाव है मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी सुध जेवड अवर ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू नहचल करता सोई तुद आपे भाव सोई वरता जी तू आपे कर है सो होई तुद आपे श्रेष्ठ सब उपाई जी तुद आप

पूर्व लिख तिलखे गुर पाया मन हरले मंडल मंडा हे कर साधु अंजलि पुन वड्डा हे कर डंडौत पुन वड्डा हे रहाओ साकत हर रस साधना जानिया तने अंतर हौमै कंडा हे ज्यो ज्यो चलै चुबै दुख पावै जमकाल सह सिर डंडा हे हर जन हर हर नाम समाणै दुख जन्म मरण भव खंडा हे अविनाशी पुरख पाया परमेश्वर